0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: घनु वाजे घुण घुणा, वारा वाहे ऋण झुणा, भवतार कुहा काना, वेगी भेट वाका. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभंग नसून ती एक विराणी आहे. विरहिणी जे गाते ती विराणी, ज्या प्रेयसीला प्रियकराचा वियोग झाला आहे, ज्या भक्ताला ईश्वराचा वियोग झाला आहे, ज्या गोपिकांचा कृष्णाचा वियोग झाला आहे, त्यांचा धावा, त्यांची विनवणी, त्यांची आळवणी, त्यांचं आक्रंदन, त्यांचं रुदन, त्यांना ईश्वराच्या दर्शनाची लागलेली भूक म्हणजेच विराणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता लागलेसी भूक, ही भूक अन्नाची नाही, ही भूक शरीराचीही नाही, विरहिणीला लागलेली ही भूक ईश्वर दर्शनाची आहे. तुका म्हणे आता, आता हा जो शब्द आहे तो या विराणीत सहज आला आहे. भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात आता हा शब्द या तिन्ही काळात लीलया फिरतो. तशी विरहिणी प्रियकराच्या विरहात त्रिखंडात तिन्ही काळ फिरत असते. विरहिणी हा काव्य प्रकार कुणी केव्हा प्रथम सुरू केला हे कोणालाच ज्ञात नाही. विरहिणी लिहिताना ज्ञानेश्वरांची जी उत्कट शैली आहे ती पाहता हा काव्य प्रकार ज्ञानेश्वरांनी सुरू केला असे म्हणणे धाडसाचे होणार नाही. ज्ञानेश्वर हे 12व्या शतकातले तर मीराबाई 15व्या शतकातली. मीरेच्या विराण्या वाचताना जो हात आपण पुस्तकावर ठेवतो तो हात विराण्यातून झरणाऱ्या अश्रूंनी ओला होतो, इतक्या त्या विराण्या करुण आहेत. मतजा जोगी को विरहिणी को गत जाणे हो, घायल की गत घायल जाणे, रमैया बिन नींद ना आवे, माई माई कैसे जीवरी. अशा हजारो विराण्यांनी मीराबाईचे वाङ्मय समृद्ध झाले आहे. ह्या मीराबाईच्या कवनावर ज्ञानेश्वरांची छाप दिसून येते. मीरा आणि ज्ञानेश्वर यांच्या कालखंडात 400 वर्षाचे अंतर आहे, तरीही मीराबाईच्या काव्यावर ज्ञानेश्वरांची छाप का? समग्र ज्ञानेश्वर आणि समग्र मीराबाई यांच्या वाङ्मयात अनेक साम्यस्थळे दाखविता येतील. मीराबाई ही स्त्री आहे, विधवा आहे, सगळ्या सांसारिक सुखांचा त्याग करून ती मरुभूमीतून, अरण्यातून, तीर्थक्षेत्रातून एकाकी अबला समाजाची पर्वा न करता आपल्या प्रियकराचा कृष्णाचा शोध घेत फिरते आहे. या दीर्घ प्रवासात जे उसासे निघाले, जे निश्वास निघाले, जे अश्रू टपटपले, ते ध्वनी त्या त्या प्रांताचे अंतर्नाद झाले. ते ध्वनी म्हणजेच मीरेची विराणी. प्रेम, भक्ती, दुःख आणि अश्रू या चार धाग्यांचा पीळ म्हणजेच मीरेची वीराणी. मीराबाई ही स्त्री आहे, त्यामुळे स्त्रियांच्या सुखदुःखाचे दर्शन तिच्या वीराण्यात मधुर होते. पण ज्ञानेश्वर हे योगी पुरुष आहे, त्यांनी हा स्त्री भाव कसा प्रगट केला? कारण सोपे आहे, ज्ञानेश्वर हे सारस्वतांची माऊली आहेत. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, साऱ्या विश्वातल्या प्राणीमात्राचे दुःख स्वतःच्या हृदयात समावून घेणारी ही एक प्रेमळ आई आहे. ज्ञानदेवांचे शब्द कलशेसी महामेरू आहेत. मेरू अथवा महामेरू हा प्रासाद रचनेचा सर्वोत्कृष्ट भव्य उत्तुंग व विस्तृत प्रकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या नंतरचे सगळे संत ज्ञानेश्वरांचा मागोवा घेताना दिसतात. घनु वाजे घुण घुण, वारा वाहे ऋण झुण. आकाशाच्या प्रांगणात या वर्षा ऋतूच्या रात्री एक काळा मेघखंड तयार झाला. तो अस्वस्थ मेघखंड गर्जना करतोय, बोलतोय या विरहिणीला तो काळा मेघ घनश्यामासारखा वाटतो. त्याचं ते घुणुघुणू ऐकून त्या विरहिणीला कदंब वृक्षाच्या खाली वाजवलेल्या बासरीच्या सुरासारखे वाटतात. वाऱ्याची ती रुणझुण रासक्रीडेमध्ये गोपिकांबरोबर नृत्य करणाऱ्या कृष्णाच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाची आठवण करून देते. गोपिकामय झालेली ती विरहिणी गोप गोपिकांना व्याकुळ होऊन विनंती करते की भवसागरातून सर्व प्राणीमात्रांना वाचविणारा तारणारा तो कान्हा मला वेगी भेटवाना. चांदू वो चांदणे, चापे वो चंदने, देवकी नंदने वीण नावडे वो शीतल चंद्र. पौर्णिमेच्या रूपाने चांदण्याचा शीतळ शिरकाव जगतावर करतो. त्याच्या त्या शीतळ प्रकाशात चाफ्याला बहर आला आहे. चंदनाची झाडे बहरून आली आहेत. जणू काही चाफ्याच्या सुगंधाने चंदनाचा लेप केला आहे. पण तो देवकी नंदन कृष्ण कोठे आहे? तो नसल्यामुळे मला हे सारं नकोसं वाटतं. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा का. हे सख्यांनो, कृष्णविरहाने माझे सर्वांग जळते आहे. जणू काही अग्नीच्या भवसागरात मी बुडते आहे. मीरा म्हणते, नाव डूबी प्रभू पार लगाओ, डूबत दासी ती. ही विरहिणी त्या अग्निरूपी भवसागरात जळते आहे. सर्वांगाला चंदनाचा लेप लावूनही तिच्या शरीराचा दाह संपत नाही. ती अक्रंदून आपल्या सख्यांना म्हणते, माझी अवस्था बघा, मला दाह सहन होत नाही. त्या कान्ह्याला, त्या वनमाळीला मला वेगी भेटवा का. सुमनाची सेज शीतळ ओली की, पोळे आगी सारखी वेगी विजवा का. हे सख्यांनो, मी तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही माझी किती काळजी घेता. माझ्या अंगाचा दाह बघून तुम्ही ही फुलांची शय्या सजवली आहे. वेगवेगळी अळूबाळू म्हणजे नाजूक नाजूक फुलं पाखरून तुम्ही किती नेटकी शय्या केली आहे. ती शय्या किती शीतळ आणि नेटकी आहे. मी या शय्येवरती अंग टाकताच ही फुले धगधगू लागली आहेत, आग उकू लागली आहेत. अरे मी जळते आहे, पोळते आहे, हा विरह अग्नी वेगी विजवा का. तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोने दावी उत्तरे, कोकिळे वरजावे तुम्ही बाई आनो. हे कोकिळ बायांनो, हे सुस्वर गाणाऱ्या बाई आनो, ज्ञानेश्वर कोकिळ पक्षिणीला बाई आनो असे संबोधतात. काय ही भाषेची रुजुता, काय ही मृदुता, असं संबोधन माऊलीच करू शकते. लोकगीतात कोकिळेला बैरी कोयलिया कूक सुनाये, मुझ विरहन का जियरा डोली. ज्ञानेश्वर माऊली कोकिळेला बैरी न म्हणता बायानो असे आदरयुक्त संबोधन करतात. हे बायानो, तुम्ही सुस्वर गाता पण कृपया तुम्ही तुमचे गाणं बंद करा. तुमची उत्तरे म्हणजे गाणं ऐकून मला त्या कृष्णाच्या बासुरीचे सूर ऐकू येतात. कृपया गाणं वर्जा. तुमचे सूर ऐकून व्याकुळले मी फार. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, तुहे काय केलेस? मी माझे रूप हरवून बसले. आज मी तयार होऊन दर्पणासमोर सन्मुख झाले तो काय आश्चर्य, माझी छबी दिसलीच नाही. पांडुरंगा, रखमेसह दर्पणात तू उभा ठाकला होतास. माऊली एका विराणीत लिहिते, म्हणते, बोधोनी ठेले मन तव झाले आन, सोकोनी घेतले प्राण माझे गे माये. माझ्या मनाला बोध दिलास, मला आत्मरूपाचे दर्शन झाले. हे जरी होत असलं तरी माझ्या शरीरातून तू माझे प्राण ओढवून घेतलेस. माझे मी पण संपले म्हणजे सारे संपले, पण आत्मज्ञानाचा प्रकाश पसरला होता. आणि विरहणीचे सूर गुणगुणत होते.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मी आज तुझ्या मंदिरासमोर चंद्रभागेच्या वाळवंटात उभी आहे. आज रंगपंचमी, तुझ्या दर्शनाच्या रंगात रंगण्यासाठी भक्तांची मांदी आणि वाळवंटी फेर धरून आहेत. देवा पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्या प्रेम भक्ती मुक्तीच्या रंगात रंगण्यासाठी मीही व्याकुळ झाले आहे. देवा, मी तुला आवाहन करते, विनंती करते, हट्ट करते, रंगा येईल.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 91.8 FM, ऑलवेज हैड टचिंग।
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने।
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव।

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

रामकृष्ण हरी। राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली गुण लक्षण आणि नीतिमत्ता घेऊन जातो। त्याप्रमाणेच संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं, सद्गुण, विचार, परोपकाराची भावना घेऊन येतो। फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायची असते। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार. शुभदिन आयोरेच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज रविवार, आठवड्याचा 20वा आणि आनंदाचा दिवस, दिनांक 7 जून. 7 जून हा दिवस आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्वाच्या घटकाविषयी जागरूकता निर्माण करतो. जागतिक अन्न सुरक्षा दिन. सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य या संदेशासह संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो. आपण जे अन्न खातो ते शुद्ध, सकस आणि सुरक्षित असावं, तसंच अन्नाची नासाडी थांबावी याविषयी जनजागृती करण्याचा आजचा हा दिवस. भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर यांचा आज वाढदिवस. आणि आजची बोधकथा. एकदा एका श्रीमंत व्यक्तीने हॉटेलमध्ये खूप सारं जेवण मागवलं, पण त्यातलं अर्धच जेवण खाऊन तो उठू लागला. हॉटेलच्या मॅनेजरने त्याला नम्रपणे सांगितलं, सर, जेवण वाया घालवू नका, जेवढं हवं तेवढंच घ्या. तो श्रीमंत माणूस रागाने म्हणाला, मी पैशाने हे जेवण विकत घेतलंय, मी काही पण करेल. मॅनेजर शांतपणे म्हणाला, सर, पैसे तुमचे असतील, पण निसर्गाची संसाधनं आणि अन्न हे संपूर्ण समाजाचं आहे. जगात आजही लाखो लोक उपाशी झोपतात. त्या माणसाला आपली चूक समजली. तात्पर्य हेच, अन्न वाया घालवणं हा निसर्गाचा आणि ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा अपमान आहे. ताटात तेवढंच घ्यावे जेवढं संपवता येईल, तेवढंच घ्या ताटात जेवढं मावेल पोटात. प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुमच्या घरात अन्नाचा एकही कण वाया जात नाही आणि तुम्ही भुकेलेल्याला अन्न देऊन मदत करता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे सुरक्षित खा आणि निरोगी राहा. आज जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आपण अन्नाचा आदर करण्याचा आणि ते वाया न घालवण्याचा संकल्प करूया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूति भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुतः अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही, आणि खरोखर त्याला मग काय बरं होऊ शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोहोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: शरीराकडून तो पचला जाणे, रक्तामध्ये शोषण होणे, आपली शरीर क्रिया सुरू होत राहणे, त्या नियमितपणे चालू राहणे.

0: त्याला चॅलेंज पिढी असं म्हणतात किंवा लीड पिढी असं म्हणतात. त्याची दूध उत्पादनाची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि अशा प्रकारचं आहाराचं जर नियोजन आपण केलं तर निश्चितच आहाराच्या प्रमाणात आणि त्यापेक्षा थोडा अधिक आहार पशुधनाला देणं ही म्हणजे व्यावसायिक कार्य म्हणायला लागतं.
1: दूध उत्पादनाचं प्रमाण वाढवणारा आहार याबद्दल आपण माहिती आपण सांगितली, पण मग हा प्रजननाचा आहार म्हणजे नेमकं काय?
0: हा एक फार चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपल्याला शाश्वत दूध व्यवसाय करायचा आहे तेव्हा नुसत्या दूध उत्पादनाशी निगडीत आहाराचं गणित मांडणं अपेक्षित नाही, ते प्रजननाशी मांडणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की आहाराचा संबंध प्रजननाशी अगदी सगळ्यात शेवटी आहे. त्या जनावरांना पुरेसा आहार मिळतो त्यांचं प्रजनन अतिशय चांगलं असतं. म्हणजे ती जनावरं माझावरती येत राहतात आणि वेळेवरती काबून राहतात. काही जनावरांच्या बाबतीत असं आपण बघतो की प्रसूतीनंतर 4 महिने 5 महिने जनावर माझावरती येत नाही, काही कालवडी वगैरे उशिरा वयामध्ये येतात वजन भरल्यानंतरही. तर अशा जनावरांच्या बाबतीमध्ये आहाराची कुठेतरी कमतरता आहे एवढं नक्कीच ओळखायला हरकत नाही. एक टोकटा म्हणून म्हणायला हरकत नाही की ज्या पशुपालकाची संकलित कालवड 12 महिन्यांमध्ये माझावरती येते त्या पशुपालकांनी पुरवलेले व्यवस्थापन आणि आहार अतिशय चांगला आहे शास्त्रीय दृष्टीने असं समजायला हरकत नाही. तसंच प्रसूतीनंतर ज्या पशुपालकाची गाय ही 3 महिन्यांमध्ये माझावरती येऊन दाबण पडते त्याही पशुपालकाला आहार कुठल्या प्रमाणात द्यायचा आणि प्रजननाचा आहार कोणता हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे आपलं जर जनावर आपल्या दारामध्ये असताना जर वेळेवरती माझावरती येत असेल, त्याचं प्रजनन सुलभ होत असेल, त्याच्या गर्भधारणाचं प्रमाण चांगलं असेल, तर आपण दिलेला आहार हा प्रजननाचा आहार आहे असं समजायला हरकत नाही. आणि प्रजनन चांगलं असलं म्हणलं की दूध आपोआप मिळतच.
1: पशु आहारातल्या ठळक बाबी तुम्ही आता सांगितल्यात, पण आहार व्यवस्थापनातले बारकावे कोणते आहेत त्याबद्दल थोडस सांगा.
0: हाही फार महत्वाचा भाग आहे, कारण दिवसभरामध्ये आपण साधारणतः 4 ते 5 किलो कडबा, 20 ते 25 किलो हिरवी वैरण आणि पशुधनासाठी लागणारं जे सकस पौष्टिक खाद्य आहे तर तेही बऱ्याचशा 7-8 किलो प्रमाणात आपल्याला द्यावं लागतं. हा सगळा आहार कधी द्यायचा, किती वेळ द्यायचा, तो कुठल्या पद्धतीमध्ये द्यायचा याच्या सुद्धा विचारांची एक भूमिका पशुपालकांकडे असणं गरजेचं आहे. आहार जो आहे तर तो सतत जर उपलब्ध राहिला गोठ्यामध्ये म्हणजे एकाच वेळेस सगळी पेंडी टाकण्यापेक्षा तर ती जर पेंडी विभागून टाकली दिवसभरामध्ये तर निश्चितच उत्सुकता जनावरांची शिगेला पोहोचते आणि उत्सुकता जेव्हा जास्त तेव्हा भूक जास्त आणि भुकेपोट जनावर जास्त खातात. म्हणून जो पशुपालक जनावरांची भूक वाढवतो किंवा खायला प्रवृत्त करतो जनावरांना त्याचा पशुधनाचा धंदा जो आहे दूध व्यवसायाचा धंदा तो अधिक फायदेशीर ठरतो. दिवसभरामध्ये सतत दमण भरून ठेवणे, चारा कुट्टीनं भरून ठेवणे, हिरवा चारा आणि

कापसामध्ये अधिक पौष्टिक आहार जनावरांना देणं निकृष्ट जो चारा उपलब्ध आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून तो जनावरांना पुरवणं पशु आहारामध्ये कमतरता ज्या घटकांची आहे त्या घटकांची पूर्तता करण्यासाठी काही उपाययोजना हे सगळ्या गोष्टी आपल्याला तंत्रज्ञान म्हणून वापरता येतील आणि याचबरोबर एकत्रित खाद्यपद्धतीचाही विचार आपल्याला निश्चित असतो.

शासनाची परिस्थिती आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे. वातावरणाचं पोषण चांगलं होत नाही तेव्हा चाऱ्यावरती युरियाची प्रक्रिया करणं आहे, युरिया मोलॅसिसची म्हणजे मळीची प्रक्रिया करणं आहे. अशा प्रकारच्या जर बाबी अवलंब आहे तर निश्चितच आपल्याला कमी खर्चामध्ये आहे त्या उपलब्ध परिस्थितीमध्ये आपल्याला जनावरांचं पोषण चांगल्या प्रकारे करता येत आहे. कमी खर्चाचा आहार ही एक अजून एक संकल्पना आहे. यासाठी चारा पिकांचं नियोजन अत्यंत महत्वाचं. पुढच्या 6 महिन्यासाठी आपल्याला सांभाळलेल्या जनावरांना किती चारा लागणार आहे

0: असं तडकुल असते. या माध्यमातून पूर्ण करता येतात. म्हणून कुठलाही एक प्रकारची पेन जी महाग आहे अशी न वापरता शास्त्रीय पद्धत त्याच्या भूमिका काय आहे पशुखाद्य बनवतानाची ती जर लक्षात घेतली तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये फायदा होतो.
1: शेवटी मला डॉक्टर असं विचारावं वाटतं की भरपूर दूध उत्पादन आणि प्रजनन चक्र चालू राहण्यासाठी आहाराची कितपत महत्वाची भूमिका आहे याबद्दल थोडस सविस्तर
0: सांगा. महत्वाचा प्रश्न म्हणायला हरकत नाही की आहार जर चांगल्या प्रमाणात असेल तर प्रजननाची जी क्रिया आहे जनावरांमध्ये ती चांगल्या प्रकारे पूर्ण होत राहते. आहारामधून शरीराच्या एकूणच शरीर क्रियासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे शरीराला मिळणारी ऊर्जा प्रजननासाठी आवश्यक असणारा ओजस्वस गर्भधारणाच्यातून घडतो तो ओजस्वस आणि मांस दाखवण्याची प्रक्रिया या तिन्ही बाबी सरळ संबंधित आहेत. ज्या जनावरांना ऊर्जा चांगली मिळते त्यांचा ओजस्वसांचं प्रमाण चांगलं असतं ती जनावरं लवकर मांसावरती येतात त्या जनावरांचा मांस स्वस्त असतो आणि त्याच्यामध्ये गर्भधारणाचं प्रमाणही चांगलं असतं. म्हणजे जितकी ऊर्जा जास्त चांगल्या प्रमाणात आपण जनावरांना दिली तितक्या प्रमाणामध्ये ओजस्वस जास्त असेल आणि पुढे गर्भधारणा होण्याची शक्यताही वाढेल. Yeah.

श्रीराम समर्थ सहाजून भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्याखाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया, तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारे, ते म्हणजे परमात्मस्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात. आणि आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहज कर्म होय. दोष बाजू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात. अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव निरासक्ती होय. विषयाची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झाले असे समजावे. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्वसाधारणांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते आणि म्हणूनच सर्वसाधारणचे सार भगवंताचे नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीचे आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्रामगीता चिंतन भाग 7. ग्रामगीतेच्या या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत संत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, सर्व आश्रमात अर्थात ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम या सर्वात गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आहे. संसारात सत्वगुणाच्या समविचाराचे स्त्री पुरुष जेव्हा एक येतात तेव्हा जीवनाला बहार येतो. धन्य तो संसारी ज्याचे उज्ज्वल चरित्र घर आश्रमासारिखे हरिनाम गाती मुखे, तेथे लोप पनपणार नाही. संसार या लोभका हंडा जीवनभर नाही भरता है असं जरी असेल तरी सत्वाचे सामर्थ्य असल्यामुळे संसारातून लोप वजा केला की परमार्थाचा आनंद प्रगट होतो. या अर्थानेच संसार परमार्थ जीवनातील हा दुसरा टप्पा महत्वाचा आहे, कारण लोभ हा पापाचा बाप आहे. ज्ञानीपुरुषाला एका सद्ग्रस्ताने प्रश्न विचारला, पापाचा बाप कोण? त्याला वेळेवर उत्तर देता आले नाही. काही दिवसांनी या म्हणून त्यांनी सांगितले, त्याप्रमाणे तो आला. तेव्हा ज्ञानी म्हणतो, माझ्या गुरुलाच हे माहीत नसेल म्हणून मलाही ते कळलं नाही. सगळे ग्रंथ पाहिले पण पापाचा बाप वाचायला मिळाला नाही. तरी पण तुम्ही 1 महिन्याने या, मी शोधतो. तेव्हा ज्ञानी पापाच्या बापाचा शोधात निघाला. विधेही जनकाचे नगरीत गेला. एका म्हाताऱ्या बाबाला त्याने विचारले. ते बाबा म्हणतात, मला तर माहीत नाही पण या नगराचे बाहेर तलावाकाठी एक बाई एकटीच राहते, तिला पापाचा बाप कोण ते माहीत आहे असं लोक सांगतात. ज्ञानी तेथे पोहोचला. ती वेश्या होती, तिच्या स्वभावाप्रमाणे बसली आहे. या ज्ञानी माणसाने विचारले, बाई पापाचा बाप कोण ते मला सांगा. ती वेश्या म्हणते, सांगते पण स्वयंपाकाचे भांडे 8 दिवसापासून घासले नाही. ही जागा देखील अस्वच्छ आणि अपवित्र आहे. अशा याच भांड्यातील भोजन याच जागेवर माझे हातून जेवशील का? तर बापा पापाचा बाप सांगते. तो बोले ना. यावरती वेश्या म्हणते, तुला अचूक उत्तर पाहिजे असेल तर विचार कर, वरून 500 रुपये दक्षिणा देखील देते, बोल जेवण करतोस. त्या बाईच्या हातून अशा घाणेरड्या जागेत सामान्य अज्ञानी जीव देखील पाणी पिण्याची इच्छा करणार नाही. तेथे हा सुज्ञ जेवायला तयार झाला. जेवण संपलं, त्याला ठरलेली दक्षिणा दिली. ती वेश्या म्हणते, जा आता. तो म्हणतो, बाई पापाचा बाप कोण हे तू सांगितलं नाही. तेव्हा ती म्हणाली, मूर्खा, 500 रुपयाचे लोभापायी ज्ञान वेशीवर टांगून तू जेवलास हाच लोभ पापाचा बाप होय. वंदने महाराज खूप सुंदर चिंतन समाजासमोर ठेवतात. इस देह को मैं मानना यह सबसे बड़ा पाप है, सब पाप इसके पुत्र है, यह पाप का भी बाप है. तेव्हा निर्लोभ, निर्मत्सर, निर्द्वंद विचाराने चालणाऱ्या अपूर्ण असलेल्या संसारातच स्वर्गाचा आनंद आहे. सानंद सदनम सुतश्च सुधिया कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुधनम शयो शितरती श्चाज्ञापरा सेवकः आतिथ्यम शिव पूजनम मिष्टान्न पानम गृहे साधु संगमुपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रमः. अर्थात अशा घरी पाय ठेवता बरोबर आनंद वाटतो की ज्या संसारात पती पत्नी सत्वगुणी परमार्थासाठी देखील समविचारी आहेत. म्हणूनच त्या घरी मुलं बाळ देखील बुद्धिवान जन्माला येतात. इतरांचं दुःख जाणतो, आपलं मानतो, दीन दुःखितांचा आधार बनतो तो बुद्धिवान. एका परिवारात एकुलता एक मुलगा आतापर्यंत कधीच नव्हे 15 वर्षाचा असताना स्वेच्छेने फळं खाण्यासाठी आई वडिलांना त्याने 10 रुपये मागितले. त्यांना आनंद वाटला, त्यांनी मुलाला दिले. बाजाराचा दिवस होता. तो मार्गाने जात असताना एक विधवाबाई आपल्या 2 मुलांना खूप मारते आहे. त्याला तो प्रकार दिसला, तो जवळ गेला. त्या बाईंना त्यांनी अतिशय नम्रता व प्रेमाने विचारले, तुम्ही यांना का मारता? कोण आहेत ही मुलं तुमची? तेव्हा ती म्हणाली, तुला पाहून आणि तुझे शब्द ऐकून मला असं वाटते तू सामान्य नाहीस. तुझ्या रूपाने जणू ध्रुव बाळच आमचे दुःखावर मायेची पाखर घालण्यास आला की काय. असं वाटते. माझं अर्ध दुःख शांत झालं. बाळ, कोण्या पुण्यवंताचं आहे? तू गांभीर्याने विचारलेस तर ऐक बाबा, यांचे वडील 2 वर्षापूर्वी स्वर्गवासी झालेत. आता यांचा भार एकटीच्या मजुरीवर आहे. यांचं शिक्षण, कपडा, औषध, उदरनिर्वाह हे सगळं निभवणं देव दुर्लभ आहे. त्यात आज बाजार ही मुलं खाऊसाठी पैसे मागतात, ते देणं मला अशक्य आहे. धाकाने तरी हे पैसे मागणार नाहीत म्हणून मी यांना मार देते. तो मुलगा म्हणतो, आई शांत व्हा. त्याने पैसे सुटे केले, 2-2 रुपये मुलांच्या हाती दिले, 6 रुपये त्या बाईच्या हातात दिले, म्हणाला, व्यवस्था करा, तुमच्या गरिबीला थोडा आधार होईल. तो घरी परतला. त्याच्या आईवडिलांनी विचारलं, कोणती फळं आणले की खाल्ले बाळ, सांग ना, आम्हाला आनंद वाटेल. तो म्हणतो, मी फळं आणले नाही, खाल्लेही नाहीत. आई बाबा, अमर फळ प्राप्त केलं आहे. त्यांनी सद्गदित अंतकरणाने हा प्रसंग सांगितला तेव्हा त्याच्या माता पित्यांचे नेत्रातून देखील कृतज्ञतेचे अश्रू आले. बाळ, आमची कुछ धन्य झाली. थोर विचारवंत लिहितात, पावन ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. वंदने राष्ट्रसंत लिहितात, आदर्श ऐसे माता पिता, जन्म देतील आदर्श सुता, वैकुंठ बनवितील भारता तुकड्या म्हणे. मग त्या गृहस्थाश्रमी जीवाला मित्र मिळतील ते दुःखात साथ देणारे, कारण त्याच्याजवळ उत्तम व्यवहाराने जोडलेले धन आहे. मनी इज द पेट्रोल ऑफ लाईफ. धन हे संसार चालवण्याचं साधन आहे, साध्य नाही. आणि म्हणून वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, करावा अतिथींचा सत्कार, साधेल तैसा परोपकार, बांधा सोपे माड्या घर, उत्तम व्यवहारे धन जोडा. जीव जर पैशाला साध्य समजून बसला तर तेही त्यांनी लिहिलंय, ना तरी पैसा जहर, शांतीन लाभुधे तिडभर, मानवाशी बनवितो वानर, चंचल चित्त करुनिया. धनाचा संसारात साधन समजून उपयोग केला तर संसारातील स्त्री पुरुष तणाव मुक्त जीवन जगतील. ईश्वर कृपेने प्राप्त परिस्थितीनुसार जे अन्न धन मान मिळेल त्यात ज्याला आत्मसमाधानी राहता येते हेच संसारातील खरं सुख आहे. नोकर चाकर देखील आज्ञेत वागतील. अशा संसारात अतिथींचा सन्मान होईल. गरिबी श्रीमंतीचा भेद राहणार नाही. एक सर्वसामान्य माणूस राजाला भेटायला गेला. चौकीदार म्हणतो, ए काय काय आहे, कुठं चालला हे फाटके कपडे घालून? तो म्हणतो, राजाला भेटायचे आहे. आता आलास तर जा, पुन्हा येऊ नको. माणूस म्हणाला, जबी तो. पुढे पहारेदार म्हणाला, राजाला भेटायला असं येत असते का रिकाम्या हातानी? एक वेळ माप, पुन्हा आलास तर याद राख, जा आता. तो माणूस पुन्हा म्हणाला, त्या माणसाला पाहून, जबी तो. आणि हाच भला माणूस येताना दुरूनच राजानी पाहिलं तेव्हा तो स्वतः त्याचे जवळ येऊन सन्मानाने म्हणतो, या या या. त्याला फार मोठं सन्मान दिला. तेव्हाही तो माणूस म्हणाला, जबी तो. प्रधानांनी हे ऐकलं होतं. तो म्हणतो, राजाधिराज यांनी तुमच्यापर्यंत येताना जे भेटले तुमच्याशी त्यांना जबी तो म्हटलं, याचा अर्थ यांना विचारा. राजाने नम्रतेने आज्ञा केली. तो माणूस म्हणाला, राजेसाहेब, पहिल्याने मला आत यायला मज्जाव केला. तो चांगली वागणूक देणं जाणत नाही म्हणून तो त्या पदावर आहे, बढती नाही म्हणून तो जबी तो. दुसरा जो आहे त्याच्याजवळ आदरणी प्रेमाचे शब्द नाहीत म्हणून तोही त्याच अधिकारावर आहे, पुढे जाण्याची आशा करता येत नाही म्हणून तोही जबितो. तुम्ही मात्र माझं रंग रूप व गरिबीचा विचार न करता सिंहासन सोडून सामोरा आलात, सन्मानाने जवळ घेतलं, माझे सुख दुःखाचा विचार केला, मला आनंद मिळाला, सहज मनात आलं, मोठा माणूस मोठ्या पदावर गेला की लहानाला उचलून धरतो, या अर्थाने तुम्ही जबितो. राजा प्रसन्न झाला. सुखा दुःखात वैचारिक समता असेल तर त्या संसारात शिवोपासना, स्वकष्टार्जित धन असल्यामुळे त्याला मिष्टान्नाचा स्वाद आहे. सगळे जीव अगदी सतसंगतीसाठी उत्सुक आहेत असा धन्यो गृहस्थाश्रमहा. ग्रामगीता चिंतनाचे या भागाचे शेवटी वंदने महाराज लिहितात, आपुला साधावा गृहस्थाश्रम, पाळावा ग्रामसेवा धर्म, गावाकरिताच आपुला नेम सांभाळावा, कष्ट करोनी धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे, कधीही निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी, याचे मिळावया शिक्षण, व्हावे गावोगावी कथा प्रवचन, वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान, नीट नेटका करावया, नेटाने ऐसा प्रपंच झाला तरी परमार्थ त्यातची साधला, हा समन्वय संती सांगितला तोची खरा ग्राम धर्म, आमुचा गृह संसारची सार, आहे सहकार्याचे भांडार, सर्व मिळोनी उजडू सुंदर, ग्राम धर्म आपुला, ऐसेची संती सांगितले कितीतरी संत ऐसेची वागले त्यानेच नाव अमर झाले तयांचे लोकी हे जाणूनी वागावे आपण गृहस्थाश्रमाशी उज्ज्वल करुण वैराग्याचे तत्व सांभाळून लोकसेवा साधावी ग्रामधर्माचे महत्व थोर त्यात गृहस्थ धर्माचा मोठा अधिकार महातीर्थाचे तीर्थ सुंदर तुकड्या म्हणे
2: Radio Manbhavan 90.8 FM always heart touching
3: श्यामची आई परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात किती सुंदरता आणि स्वच्छता असते ताटाना ती कढई लावा आणि ती पोटात दवडा घाण सारी माझे वडीलही सकाळी शेतावर जायचे इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत येताना फुलं पत्रावळीसाठी पानं पुन्हा कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे वडील मग स्नान करून सवयास बसत आम्ही शाळेतून आलेली मुलं पत्रावळी लावावयास बसत असू ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ आणि त्याच पानांचा द्रोण मला पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधत नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आधी द्रोणा आणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला कठीण असा द्रोण लावता येईल तो जावाई शहाणाच असला पाहिजे मंडळी पत्रावळीला विद बसत नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडाची पानं पळसाची पानं कुड्याची पानं धामणीची पानं भोकरीची वाटोळी पानं पांढऱ्या चाफ्याची पानं सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाच्या मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका फणसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याचं व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिलं गेलंय झाडांची आणि त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्रावळ लावावयास शिक नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असं आईनं मला बजावलं मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मीही रागाने म्हटलं माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली श्याम ये तुला मी शिकवते कठीण का आहे त्यात काही
4: मला नको शिकू जा
3: मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिलं माझी बहीण फारच सुंदर पत्रावळ लावित असे माझे वडीलही पत्रावळ आणि द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते त्यांची तर आख्यायिकाच झाली होती जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावयाचे चांगलेच पान पाहिजे हे इथे नीट बसणार नाही हा विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच कोणाकडे लग्न मुंज असली प्रयोजन असलं की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमायची आणि पत्रावळी लावीत बसायची गप्पा गोष्टी करीत सहकार्यानं ही कामं करायची अलीकडे ती पद्धत जास्त चालली आहे अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणं भाग पडलं पण मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावलीच नाही मी पत्रावळ लावली नाही आणि आईनं माझं पान मांडलं नाही ज्यानं त्यानं आपापली पत्रावळ घेऊन जावं असं ठरलं होतं माझी पत्रावळ नाही सारी जण हसू लागली माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली लावशील ना श्याम पत्रावळ उद्या शिकू माझ्याजवळ आई उद्या तू लाबील हो वाढ आस त्याला असं अक्का म्हणू लागली पण आम्ही येरंडासारखे फुगलो होतो मी नाही लावणार जा नका वाढू मला जेवायला माझे आडले आई मी तसा उपास असं रागानं म्हणत मी उभर गेलो पोटात तर लागली होती कोणी आणखी समजूत घालावयाला येते का याची वाट पाहत होतो शेवटी माझी थोर अक्का पुन्हा जवळ आली म्हणाली श्याम चल रे जेवायला पळसाचं मोठं पान असेल तर एकाच पानावर आम्ही मुलं जेवत असू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे, चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला. विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवा वयास मोठं पान घ्यावं असं ते म्हणत. अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटलं आणि डोळ्यात पाणी आलं. अक्कानं माझ्या हातात पान दिलं. हे खाली आधाराला लाव असं ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली आणि टाका लावला, पण चोय फार लोचट होती आणि टाका तुटे ना श्याम, ही दुसरी घे चोय असं म्हणून अक्कानं दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले आणि घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला. मी आईला म्हटले, हातपाय धुऊन आलास का? पण आईने विचारलं, हो केव्हाच हातपाय धुतले, मी काही घाणेरडा नाही. घाणेरडा नाहीस, परंतु सू सू तर करतोयस. नाक नीट चिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो आणि जेवावयास बसलो. पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा, पण कशी छान पत्रावळ लावतो, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती, तिचा एक टाका निघाला आणि माझ्या घशात अडकला. निघा बरं, ती निघाला एकदाचा. तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस, तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकलं पाहिजे, त्यात गर्व कशाला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असं माणसाचं ध्येय असावं. पत्रावळ लावणं असो वा ग्रंथ लावणं असो, शेण लावणं असो वा शेला विणणं असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत, टोकाला टोक मिळालेलं. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचं काम करीत. ते इतकी छान धुत घालीत की पाहत बसावं. भाऊ आता चांगली येते की नाही मला? आता काय, सुंदरच लावता येते. हा पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवलाय. विहिरीवर अक्कानं लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो आणि त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला, मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितलं. माझ्या पत्रावळीचं गुणगान झाल्यामुळं मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलास दाखवला.
5: हा चांगला आहे, पण इथं चुकला, समोरासमोरचे कोपरे सारख्या हवेत,
3: असं म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण राग भरेल, उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारं येतं. टाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. अक्कानं फडताळातून एक जर्दाळू मला दिला, तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवाना अमृतही तितकं गोड लागलं नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात, कर्मातच आनंद.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ. AI powered पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. व्हिजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

हॅलो नमस्कार, मी तुमची आर्ज शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हा

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांकी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक में।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीतं. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: स्वरा आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए, ए, ए, ए.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे, न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.
1: आँखों आँखों में

0: करा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हॅट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया. यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे. काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं, प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुणपण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

नंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart-touching.
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओपी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284994

रेडिओ मन भवन 90.8 FM ची आरजे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई. आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: गाता रहे मेरा दिल. रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन, गीतकार शैलेंद्र

0: आरसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: ऐकून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्डीज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।
2: ¶¶

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: ची विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्टचे।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूयात.

0: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां, गुड नाईट.
2: अच्छा, गुड नाईट.

0: मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?
1: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

Bye.

जाकर किसे

ऐकूया ये वादा रहा या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

रामकृष्ण हरी। राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली गुण लक्षण आणि नीतिमत्ता घेऊन जातो। त्याप्रमाणेच संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं, सद्गुण, विचार, परोपकाराची भावना घेऊन येतो। फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायची असते। रामकृष्ण हरी।

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार. शुभदिन आयोरेच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज रविवार, आठवड्याचा 20वा आणि आनंदाचा दिवस, दिनांक 7 जून. 7 जून हा दिवस आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्वाच्या घटकाविषयी जागरूकता निर्माण करतो. जागतिक अन्न सुरक्षा दिन. सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य या संदेशासह संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो. आपण जे अन्न खातो ते शुद्ध, सकस आणि सुरक्षित असावं, तसंच अन्नाची नासाडी थांबावी याविषयी जनजागृती करण्याचा आजचा हा दिवस. भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर यांचा आज वाढदिवस. आणि आजची बोधकथा. एकदा एका श्रीमंत व्यक्तीने हॉटेलमध्ये खूप सारं जेवण मागवलं, पण त्यातलं अर्ध जेवण खाऊन तो उठू लागला. हॉटेलच्या मॅनेजरने त्याला नम्रपणे सांगितलं, सर, जेवण वाया घालवू नका, जेवढं हवं तेवढंच घ्या. तो श्रीमंत माणूस रागाने म्हणाला, मी पैशाने हे जेवण विकत घेतलंय, मी काही पण करेल. मॅनेजर शांतपणे म्हणाला, सर, पैसे तुमचे असतील, पण निसर्गाची संसाधनं आणि अन्न हे संपूर्ण समाजाचं आहे. जगात आजही लाखो लोक उपाशी झोपतात. त्या माणसाला आपली चूक समजली. तात्पर्य हेच, अन्न वाया घालवणं हा निसर्गाचा आणि ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा अपमान आहे. ताटात तेवढंच घ्यावे जेवढं संपवता येईल, तेवढंच घ्या ताटात जेवढं मावेल पोटात. प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुमच्या घरात अन्नाचा एकही कण वाया जात नाही आणि तुम्ही भुकेलेल्याला अन्न देऊन मदत करता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभ.

दिवस असतो. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे सुरक्षित खा आणि निरोगी राहा. आज जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आपण अन्नाचा आदर करण्याचा आणि ते वाया न घालवण्याचा संकल्प करूया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ सहा जून भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्याखाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया. तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारे, ते म्हणजे परमात्मस्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. भगवंतावाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात. आणि आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहज कर्म होय. दोष बाजू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात. अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव निरासक्ती होय. विषयाची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झाले असे समजावे. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणे. त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्वसाधारणांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते आणि म्हणूनच सर्वसाधारणांचे सार भगवंताचे नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: की प्रसूतीनंतर 4 महिने 5 महिने जनावर माझ्यावरती येत नाही. काही कालवटी वगैरे उशिरा वयामध्ये येतात वजन भरल्यानंतरही. तर अशा जनावरांच्या बाबतीमध्ये आहाराची कुठेतरी कमतरता आहे एवढं नक्कीच ओळखायला हरकत नाही. एक ठोकताळा म्हणून म्हणायला हरकत नाही की ज्या पशुपालकाची संकरित कालवट 12व्या महिन्यामध्ये माझ्यावरती येते त्या पशुपालकांनी पुरवलेलं व्यवस्थापन आणि आहार अतिशय चांगला आहे शास्त्रीय दृष्टीने असं समजायला हरकत नाही. तसंच प्रसूतीनंतर ज्या पशुपालकाची गाय ही 3र्या महिन्यामध्ये माझ्यावरती येऊन गाभण करते त्याही पशुपालकाला आहार कुठल्या प्रमाणात द्यायचा आणि प्रजननाचा आहार कोणता हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे आपलं जर जनावर आपल्या दारामध्ये असताना जर वेळेवरती माझ्यावरती येत असेल त्याचं प्रजनन सुलभत असेल त्याच्या गर्भधारणाचं प्रमाण चांगलं असेल तर आपण दिलेला आहार हा प्रजननाचा आहार आहे असं समजायला हरकत नाही. आणि प्रजनन चांगलं असलं म्हणजे की दुधा पोट मिळतच.
2: पशु आहारातल्या ड्रग बाबी तुम्ही आता सांगितल्यात पण आहार व्यवस्थापनातले मार्गदर्शक कोणते आहेत त्याबद्दल थोडस सांगा.
1: हाही फार महत्वाचा भाग आहे कारण दिवसभरामध्ये आपण साधारणतः 4 ते 5 किलो कडबा 20 ते 25 किलो हिरवी वैरण आणि पशुधनासाठी लागणारं जे सकस पौष्टिक खाद्य आहे तर तेही बऱ्याचशा 7-8 किलो प्रमाणात आपल्याला द्यावं लागतं. हा सगळा आहार कधी द्यायचा किती वेळेस द्यायचा तो कुठल्या पद्धतीमध्ये द्यायचा याच्या सुद्धा विचारांची एक भूमिका पशुपालकाकडे असणं गरजेचं आहे. आहार जो आहे तर तो सतत जर उपलब्ध राहिला गोठ्यामध्ये म्हणजे एकाच वेळेस सगळी पेंडी टाकण्यापेक्षा तर ती जर पेंडी विभागून टाकली दिवसभरामध्ये तर निश्चितच उत्सुकता जनावरांची शिकायला पोहोचते आणि उत्सुकता जेव्हा जास्त तेव्हा भूक जास्त आणि भुकेपोट जनावर जास्त खातात. म्हणून जो पशुपालक जनावरांची भूक वाढवतो किंवा खायला प्रवृत्त करतो जनावरांना त्याचा पशुधनाचा धंदा जो आहे दूध व्यवसायाचा धंदा तो अधिक फायदेशीर ठरतो. दिवसभरामध्ये सतत गव्हाण भरून ठेवणे चारा कुट्टीनं भरून ठेवणे हिरवा चारा आणि कोरडा चारा वाळलेली वैरण ही कुट्टी करून जनावरांना पुरवणे पशु आहार जो द्यायचा आहे तर तोही या कुट्टी बरोबर केला तर फारच चांगले कारण आता एक नवीन पद्धत पशु आहारामध्ये निघालेली एकत्रित खाद्य पद्धती असं म्हणतात. याच्यामुळे जनावर एक म्हणून आहारातला भाग वेगळा वेगळा करू शकत नाही. म्हणजे जनावर पशुखाद्य असेल तर आवडीनं खाईल हिरवी वैरण त्यानंतर खाईल आणि नंतर कडवा खात राहील असं न करता एकत्रितपणे जर सगळ्या गोष्टी एक मिक्स करून ठेवल्या किंवा एकत्रित करून ठेवल्या तर त्याला जेव्हा हिरवा खायचंय तेव्हा त्याला वाढलेलं सुद्धा वैरण खावे लागेल आणि हा जो स्वार्टिंगचा भाग आहे तर तो पशुधनाकडून होणार नाही आणि भरपूर प्रमाणामध्ये त्याचं जे पोट भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण होत राहील. आणि दुसरी एक महत्वाची बाब अशी की आहाराच्या बाबतीमध्ये जे आपण घटक पुरवले जातो जनावरांना देतो त्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचं जसं कट करणं कुट्टी करणं आवश्यक आहे तसं काही खाद्याचा भाग शिजवून देणं त्याचं पीठ करणं किंवा त्याच्याबरोबर ओला करून देणं याही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे कुठल्या पद्धती कुठल्या स्वरूपात आपण आहार देतो यालाही पशुपालनामध्ये अतिशय महत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा आपण आहाराचा विचार करतो तेव्हा एक महत्वाचा भाग नेहमी सुटतो म्हणायला हरकत नाही तो पाण्याचा. पशुधनाला पाणी लागतं दिवसभरामध्ये साधारणतः 50 ते 70 लिटर पाणी पिण्यासाठी लागतं आणि तितक्याच प्रमाणामध्ये पाणी स्वच्छतेसाठी गोठ्यामध्ये लागतं. पण जे यापेक्षा जास्त दूध उत्पादक जनावर आहे त्यांना भरपूर पाणी मिळण्याची गरजेचे. धारा काढल्यानंतर जनावर तहानलेली असतात त्यावेळेस त्यांना पाणी मिळणं गरजेचे आणि हे पाणी बांधलेल्या जनावरांना मिळत नाही आणि म्हणून गोठ्यामध्ये जनावर ही मोकळी असणं बांधून न ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जे हौद आहे त्या हौदाला तहान लागेल त्यामुळे जनावरांना जर पाणी मिळालं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पूर्तता ही शरीरासाठी होऊ शकते आणि मग दूध उत्पादनात वाढ झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. म्हणून गोठ्यामध्ये मुक्त असलेली जनावरं अशा प्रकारे सांभाळणं हे एक व्यवस्थापनाचा आणि त्यातल्या आहार पद्धतीचा एक भाग आहे म्हणायला लागतो.
2: पशु आहार क्षेत्रात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे तर हे सुधारित तंत्रज्ञान याबद्दलची आपल्या पशुपालकांना माहिती द्या.
1: कमी खर्चामध्ये अधिक पौष्टिक आहार जनावरांना देणं निकृष्ट जो चारा उपलब्ध आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून तो जनावरांना पुरवणं पशु आहारामध्ये कमतरता ज्या घटकांची आहे त्या घटकांची पूर्तता करण्यासाठी काही उपाययोजना हे सगळ्या गोष्टी आपल्याला तंत्रज्ञान म्हणून वापरता येत राहतील आणि याचबरोबर एकत्रित खाद्य पद्धतीचाही विचार आपल्याला निश्चितच करता येत राहील. निकृष्ट जो चारा आहे त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करून जनावरांचा जो आहार आहे तर तो पौष्टिक बनवण्याची प्रक्रिया सुद्धा उपलब्ध आहे. पण हे अवलंबन हे बरेच पशुपालक टाळतात आणि म्हणून जेव्हा आवर्षणाची परिस्थिती आहे प्रतिकूल परिस्थिती आहे तेव्हा जनावरांचं पोषण चांगलं होत नाही तेव्हा चाऱ्यावरती युरियाची प्रक्रिया करणं आहे युरिया मोलॅसिसची त्यामध्ये आहे त्या उपलब्ध परिस्थितीमध्ये आपल्याला जनावरांचं पोषण चांगल्या प्रकारे करता येत नाही. कमी खर्चाचा आहार ही अजून एक संकल्पना आहे. यासाठी चारा पिकांचं नियोजन अत्यंत महत्वाचं. पुढच्या 6 महिन्यासाठी आपल्याला सांभाळलेल्या जनावरांना किती चारा लागणार आहे

0: கண்ணாசி தற்கொலை அஸ்தி யாரோ மட்டும் மட்டும் பூர்ண கர்த்தா ஏற்பட்டார் வாப்படுத்த சாஸ்திரிய பத்திரத்தை பூமிகா காய் பசு கட்டபோதனாச்சி तीसरा लक्ष्य निकली तर बरेचसे प्रमाणामध्ये फायदा होतो.
1: शेवटी मला डॉक्टर असं विचारावं वाटतं की भरपूर दूध उत्पादन आणि प्रजनन चक्र चालू राहण्यासाठी आहाराची कितपत महत्वाची भूमिका आहे याबद्दल थोडस सविस्तर
0: सांगा. फार महत्वाचा प्रश्न म्हणायला हरकत नाही की आहार जर चांगल्या प्रमाणात असेल तर प्रजननाची जी क्रिया आहे जनावरांमध्ये ती चांगल्या प्रकारे पूर्ण होत राहते. आहारामधून शरीराच्या एकूण शरीर क्रियांसाठी लागणारी ऊर्जा म्हणजे शरीराला मिळणारी ऊर्जा प्रजननासाठी आवश्यक असणारा ओजस्रस ओजस्रस आणि मांस दाखवण्याची प्रक्रिया या तिन्ही बाबी सर्व संबंधित आहेत. ज्या जनावरांना ऊर्जा चांगली मिळते त्यांचा ओजस्रसांचं प्रमाण चांगलं असतं. ती जनावरं लवकर मांसावरती येतात. त्या जनावरांचा मांस स्पष्ट असतो आणि त्याच्यामध्ये गर्भधारणेचं प्रमाणही चांगलं असतं. म्हणजे जितकी ऊर्जा जास्त चांगल्या प्रमाणात आपण जनावरांना दिली तितक्या प्रमाणामध्ये ओजस्रस जास्त असेल आणि पुढे गर्भधारणा होण्याची शक्यताही वाढेल. म्हणजे सफल प्रजनन सुलभ प्रजनन प्रक्रिया पूर्ण होत राहील आणि म्हणून अशा प्रकारची आपल्याला ऊर्जा जनावरांना देणं आवश्यक असतं. जेव्हा आपल्याला सुलभ प्रजनन पाहिजे असतं तेव्हा शरीरासाठी लागणारी अधिकची ऊर्जा आपल्याला पुरवता येत राहते आणि आहारातून ती जर पुरवता येत नसेल तर नवीन तंत्रज्ञानामध्ये आपल्याला बायपास प्रोटीन्स आणि बायपास फॅट बायपास एनर्जी अशा प्रकारचं एक नवीन तंत्रज्ञान की ज्याच्यामध्ये कोटी कोटामध्येही सगळे आहाराचे घटक साचणार नाही कारण तिथून ते वाया जाणार नाही न पचता त्याच्याऐवजी सरळ खऱ्या पोटामध्ये जात राहतील आणि तिथे ते पचले जातील त्याचं पचन होईल आणि ते रक्तात शोषले जातील. अशा प्रकारची नवीन भूमिका जी पशुवैद्यक शास्त्रात आलेली आहे तिचाही अवलंब जर पशुपालकांनी केला तर निश्चितच फायदा.

0: पास।
1: श्रोताओं, कबीर साहब बड़े सीधे सवाल करते हैं। कबीर कहाँ गर्वियों, ऊंची देखी आवास, अपने इस शानदार महलों को, इन ऊंचे आलीशान मकानों को देखकर इतना गर्व क्यों करते हो? तुम्हें क्या लगता है कि ये पत्थर तुम्हें बचा लेंगे? कबीर एक बहुत ही निष्ठुर पर अटल सत्य को सामने रखते हैं। काली परियों भुई लौटना, कल यानी आने वाले समय में तुम्हें इसी भुई यानी जमीन पर लौटना होगा, लेटना होगा, और ऊपरी जामे घास तुम्हारे ऊपर घास जम जाएगी। कबीर यहाँ कब्रिस्तान या शमशान की उस खामोशी की बात कर रहे हैं जहाँ राजा और रंग दोनों की कब्रों पर एक जैसी घास उगती हैं। इसे ऐसे समझिए कि वक्त एक ऐसा बिल्डर है जो हर ऊंची इमारत को एक दिन मलबे में बदल देता है। हम जिसे अपना परमानेंट एड्रेस कहते हैं वह महज एक पड़ाव है। कबीर कह रहे हैं कि मकान चाहे कितना भी ऊंचा हो, इंसान की कद काठी और उसकी कब्र की लंबाई लगभग बराबर ही होती हैं। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपने घर को देखिए। हम मकान बनाने में इतने व्यस्त हो गए हैं कि हमें अपना भीतर खाली छोड़ दिया है। हम बाहर की दीवारों को रंगते हैं, पर क्या हमने हमारे मन की दीवारों पर प्रेम और करुणा का रंग चढ़ाया है? ऊंचे मकानों में रहना बुरा नहीं है, पर उन मकानों को अपनी अकड़ बना लेना बुरा है। आज कोशिश कीजिए उस घर को संवारने की जो आपके जाने के बाद भी नहीं गिरेगा, और वह घर है आपकी यादें और आपका नाम। जब आप जमीन के नीचे होंगे तब दुनिया यह याद नहीं रखेगी कि आपके पास कितने कमरे थे, बल्कि यह याद रखेगी कि आपके दिल में दूसरों के लिए कितनी जगह थी। अपनी जड़ों को मिट्टी से जोड़ कर रखिए, क्योंकि अंत में वही लौटना है। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साथो 90.8 FM रेडियो मनभावन पर। तब तक के लिए राम राम।
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KCE's ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
3: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव।
4: ग्राम गीता चिंतन भाग 7। ग्राम गीतेच्या या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत संत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, सर्व आश्रमात अर्थात ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम या सर्वात गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ आहे। संसारात सत्वगुणाच्या समविचाराचे स्त्री पुरुष जेव्हा एक येतात तेव्हा जीवनाला बहार येतो। धन्य तो संसारी ज्याचे उज्ज्वल चरित्र घर आश्रमासारिखे हरिनाम गाती मुखे, तेथे लोप पनपणार नाही। संसार या लोभ का हंडा जीवन भर नाही भरता है, असं जरी असेल तरी सत्वाचे सामर्थ्य असल्यामुळे संसारातून लोप वजा केला की परमार्थाचा आनंद प्रगट होतो। या अर्थानेच संसार परमार्थ जीवनातील हा दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे, कारण लोभ हा पापाचा बाप आहे। ज्ञानीपुरुषाला एका सद्ग्रस्ताने प्रश्न विचारला, पापाचा बाप कोण? त्याला वेळेवर उत्तर देता आले नाही। काही दिवसांनी या म्हणून त्यांनी सांगितले, त्याप्रमाणे तो आला। तेव्हा ज्ञानी म्हणतो, माझ्या गुरुला जे माहीत नसेल म्हणून मलाही ते कळलं नाही। सगळे ग्रंथ पाहिले पण पापाचा बाप वाचायला मिळाला नाही। तरी पण तुम्ही एक महिन्याने या, मी शोधतो। तेव्हा ज्ञानी पापाच्या बापाचा शोधात निघाला, विदेही जनकाची नगरीत गेला। एका म्हाताऱ्या बाबाला त्याने विचारले, ते बाबा म्हणतात, मला तर माहीत नाही, पण या नगराचे बाहेर तलावाकाठी एक बाई एकटीच राहते, तिला पापाचा बाप कोण ते माहीत आहे। असं लोक सांगतात. ज्ञानी तेथे पोहोचला, ती वेश्या होती, तिच्या स्वभावाप्रमाणे बसली आहे. या ज्ञानी माणसाने विचारले, बाई पापाचा बाप कोण ते मला सांगा. ती वेश्या म्हणते, सांगते, पण स्वयंपाकाचे भांडे 8 दिवसापासून घासले नाही. ही जागा देखील अस्वच्छ आणि अपवित्र आहे. अशात याच भांड्यातील भोजन याच जागेवर माझे हातून जेवशील का. तर बापा पापाचा बाप सांगते, तो बोले ना. यावरती वेश्या म्हणते, तुला अचूक उत्तर पाहिजे असेल तर विचार कर, वरून 500 रुपये दक्षिणा देखील देते, बोल जेवण करतोस. त्या बाईच्या हातून अशा घाणेरड्या जागेत सामान्य अज्ञानी जीव देखील पाणी पिण्याची इच्छा करणार नाही. तेथे हा सुज्ञ जेवायला तयार झाला. जेवण संपलं, त्याला ठरलेली दक्षिणा दिली. ती वेश्या म्हणते, जा आता. तो म्हणतो, बाई पापाचा बाप कोण हे तू सांगितलं नाही. तेव्हा ती म्हणाली, मूर्खा, 500 रुपयाचे लोभापायी ज्ञान वेशीवर टांगून तू जेवलास, हाच लोभ पापाचा बाप होय. वंदने महाराज खूप सुंदर चिंतन समाजासमोर ठेवतात. इस देह को मैं मानना यह सबसे बड़ा पाप है, सब पाप इसके पुत्र है, यह पाप का भी बाप है. तेव्हा निर्लोभ, निर्मत्सर, निर्द्वंद विचाराने चालणाऱ्या अपूर्ण असलेल्या संसारातच स्वर्गाचा आनंद आहे. सानंद सदनम सुतश्च सुधिया कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुधनम सयो शितरती चाज्ञापरा सेवकः आतिथ्यम शिव पूजनम मिष्टान्न पानम गृहे साधु संग मुपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रमः. अर्थात अशा घरी पाय ठेवता बरोबर आनंद वाटतो की ज्या संसारात पती पत्नी सत्वगुणी परमार्थासाठी देखील समविचारी आहेत. म्हणूनच त्या घरी मुलं बाळ देखील बुद्धिवान जन्माला येतात. इतरांचं दुःख जाणतो, आपलं मानतो, दीन दुःखितांचा आधार बनतो, तो बुद्धिवान. एका परिवारात एकुलता एक मुलगा आतापर्यंत कधीच नव्हे, 15 वर्षाचा असताना स्वेच्छेने फळं खाण्यासाठी आई वडिलांना त्याने 10 रुपये मागितले. त्यांना आनंद वाटला, त्यांनी मुलाला दिले. बाजाराचा दिवस होता. तो मार्गाने जात असताना एक विधवाबाई आपल्या 2 मुलांना खूप मारते आहे. त्याला तो प्रकार दिसला, तो जवळ गेला. त्या बाईंना त्यांनी अतिशय नम्रता व प्रेमाने विचारले, तुम्ही यांना का मारता, कोण आहेत ही मुलं तुमची. तेव्हा ती म्हणाली, तुला पाहून आणि तुझे शब्द ऐकून मला असं वाटते तू सामान्य नाहीस. तुझ्या रूपाने जणू ध्रुव बाळच आमचे दुःखावर मायेची पाखर घालण्यास आला की काय असं वाटते. माझं अर्ध दुःख शांत झालं. बाळ कोण्या पुण्यवंताचं आहे, तू गांभीर्याने विचारलेस तर ऐक बाबा, यांचे वडील 2 वर्षापूर्वी स्वर्गवासी झालेत. आता यांचा भार एकटीच्या मजुरीवर आहे. यांचं शिक्षण, कपडा, औषध, उदरनिर्वाह हे सगळं निभवणं देव दुर्लभ आहे. त्यात आज बाजार ही मुलं खाऊसाठी पैसे मागतात, ते देणं मला अशक्य आहे. धाकाने तरी हे पैसे मागणार नाहीत म्हणून मी यांना मार देते. तो मुलगा म्हणतो, आई शांत व्हा. त्याने पैसे सुटे केले, 2-2 रुपये मुलांच्या हाती दिले, 6 रुपये त्या बाईच्या हातात दिले. म्हणाला, व्यवस्था करा, तुमच्या गरिबीला थोडा आधार होईल. तो घरी परतला. त्याच्या आईवडिलांनी विचारलं, कोणती फळं आणले की खाल्ले बाळ, सांग ना, आम्हाला आनंद वाटेल. तो म्हणतो, मी फळं आणले नाही, खाल्लेही नाहीत. आई बाबा अमर फळ प्राप्त केलं आहे. त्यांनी सद्गतीत अंतकरणाने हा प्रसंग सांगितला तेव्हा त्याच्या माता पित्यांचे नेत्रातून देखील कृतज्ञतेचे अश्रू आले. बाळ आमची कुस धन्य झाली. थोर विचारवंत लिहितात, पावन ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. वंदने राष्ट्रसंत लिहितात, आदर्श ऐसे माता पिता जन्म देतील आदर्श सुता वैकुंठ बनवितील भारता तुकड्या म्हणे. मग त्या गृहस्थाश्रमी जीवाला मित्र मिळतील ते दुःखात साथ देणारे, कारण त्याच्याजवळ उत्तम व्यवहाराने जोडलेले धन आहे. मनी इज दी पेट्रोल ऑफ लाईफ. धन हे संसार चालवण्याचं साधन आहे, साध्य नाही. आणि म्हणून वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, करावा अतिथींचा सत्कार साधेल तैसा परोपकार बांधा सोपे माड्या घर उत्तम व्यवहारे धन जोडा. जीव जर पैशाला साध्य समजून बसला तर तेही त्यांनी लिहिलंय, ना तरी पैसा जहर शांतीन लाभुधे तिडभर मानवाशी बनवितो वानर चंचल चित्त करुनिया. धनाचा संसारात साधन समजून उपयोग केला तर संसारातील स्त्री पुरुष तणाव मुक्त जीवन जगतील. ईश्वर कृपेने प्राप्त परिस्थितीनुसार जे अन्न धन मान मिळेल त्यात ज्याला आत्मसमाधानी राहता येते हेच संसारातील खरं सुख आहे. नोकर चाकर देखील आज्ञेत वागतील, अशा संसारात अतिथींचा सन्मान होईल, गरिबी श्रीमंतीचा भेद राहणार नाही. एक सर्वसामान्य माणूस राजाला भेटायला गेला. चौकीदार म्हणतो, ए काय काय आहे, कुठं चालला हे फाटके कपडे घालून? तो म्हणतो, राजाला भेटायचे आहे. आता आलास तर जा, पुन्हा येऊ नको. माणूस म्हणाला, जबी तो. पुढे पहारेदार म्हणाला, राजाला भेटायला असं येत असते का रिकाम्या हातानी? एक वेळ माप, पुन्हा आलास तर याद राख, जा आता. तो माणूस पुन्हा म्हणाला, त्या माणसाला पाहून, जबी तो. आणि हाच भला माणूस येताना दुरूनच राजानी पाहिलं तेव्हा तो स्वतः त्याचे जवळ येऊन सन्मानाने म्हणतो, या या या. त्याला फार मोठं सन्मान दिला. तेव्हाही तो माणूस म्हणाला, जबी तो. प्रधानाने हे ऐकलं होतं. तो म्हणतो, राजाधिराज यांनी तुमच्यापर्यंत येताना जे भेटले तुमच्याशी त्यांना जबी तो म्हटलं, याचा अर्थ यांना विचारा. राजाने नम्रतेने आज्ञा केली. तो माणूस म्हणाला, राजेसाहेब पहिल्याने मला आत यायला मज्जाव केला. तो चांगली वागणूक देणं जाणत नाही म्हणून तो त्या पदावर आहे, बढती नाही म्हणून तो जबी तो. दुसरा जो आहे त्याच्याजवळ आदरणी प्रेमाचे शब्द नाहीत म्हणून तोही त्याच अधिकारावर आहे, पुढे जाण्याची आशा करता येत नाही म्हणून तोही जबितो. तुम्ही मात्र माझं रंग रूप व गरिबीचा विचार न करता सिंहासन सोडून सामोरं आलात, सन्मानाने जवळ घेतलं, माझे सुख दुःखाचा विचार केलात, मला आनंद मिळाला, सहज मनात आलं. मोठा माणूस मोठ्या पदावर गेला की लहानाला उचलून धरतो, या अर्थाने तुम्ही जबितो. राजा प्रसन्न झाला. सुखादुःखात वैचारिक समता असेल तर त्या संसारात शिवोपासना स्वकष्टार्जित धन असल्यामुळे त्याला मिष्टान्नाचा स्वाद आहे. सगळे जीव अगदी सतसंगतीसाठी उत्सुक आहेत असा धन्यो गृहस्थाश्रमः. ग्रामगीता चिंतनाचे या भागाचे शेवटी वंदने महाराज लिहितात, आपुला साधावा गृहस्थाश्रम, पाळावा ग्रामसेवा धर्म, गावाकरिताच आपुला नेम सांभाळावा. कष्ट करोनी धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे, कधीही निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी. याचे मिळावया शिक्षण, व्हावे गावोगावी कथा प्रवचन, वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान, नेट नेटका करावया. नेटाने ऐसा प्रपंच झाला तरी परमार्थ त्यातची साधला, हा समन्वय संती सांगितला तोची खरा ग्राम धर्म. आमुचा गृह संसारची सार आहे सहकार्याचे भांडार, सर्व मिळोनी उजडू सुंदर ग्राम धर्म आपुला. ऐसेची संती सांगितले कितीतरी संत ऐसेची वागले, त्यानेच नाव अमर झाले तयांचे लोकी. हे जाणूनी वागावे आपण गृहस्थाश्रमाशी उज्ज्वल करुण, वैराग्याचे तत्व सांभाळून लोकसेवा साधावी. ग्राम धर्माचे महत्व थोर, त्यात गृहस्थ धर्माचा मोठा अधिकार, महातीर्थाचे तीर्थ सुंदर तुकड्या म्हणे.
3: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA BMS BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
0: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता आणि स्वच्छता असते. ताटाना ती कढई लावा आणि ती पोटात दवडा घाण सारी. माझे वडीलही सकाळी शेतावर जायचे, इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10:00 सुमारास परत घरी येत असत. येताना फुलं पत्रावळीसाठी पानं पुन्हा कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे. वडील मग स्नान करू सवयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुलं पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ आणि त्याच पानांचा द्रोण. मला पत्रावळ लावता येत नसे, द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा हाना पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. मंडळी पत्रावळीला विध बसत नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पानं, पळसाची पानं, कुड्याची पानं, धामणीची पानं, भोकरीची वाटोळी पानं, पांढऱ्या चाफ्याची पानं सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाच्या मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका फणसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याचं व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिलं गेलंय. झाडांची आणि त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळ लावावयास शिक, नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही, असं आईनं मला बजावलं. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मीही रागाने म्हटलं. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते, कठीण का आहे त्यात काही?
5: मला नको शिकू, जा.
0: मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिलं. माझी बहीण फारच सुंदर पत्रावळ लावित असे. माझे वडीलही पत्रावळ आणि द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते, त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे हे इथे नीट बसणार नाही हा विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्न मुंज असली, प्रयोजन असलं की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमायची आणि पत्रावळी लावीत बसायची. गप्पा गोष्टी करीत सहकार्यानं ही काम करायची. अलीकडे ती पद्धत जास्त चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणं भाग पडलं, पण मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावलीच नाही. मी पत्रावळ लावली नाही आणि आईनं माझं पान मांडलं नाही. ज्यानं त्यानं आपापली पत्रावळ घेऊन जावं असं ठरलं होतं. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिकू माझ्याजवळ. आई, उद्या तू लावील हो, वाढ आस त्याला, असं अक्का म्हणू लागली. पण आम्ही एरंडासारखे फुगलो होतो.
5: मी नाही लावणार, जा, नका वाढू मला जेवायला, माझे आडले आहे, मी तसा उपास,
0: असं रागानं म्हणत मी उभर गेलो. पोटात तर लागली होती. कोणी आणखी समजूत घालावयाला येते का याची वाट पाहत होतो. शेवटी माझी थोर अक्का पुन्हा जवळ आली. म्हणाली, श्याम चल रे जेवायला. पळसाचं मोठं पान असेल तर एकाच पानावर आम्ही मुलं जेवत असू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे, चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला? विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठं पान घ्यावं, असं ते म्हणत. अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटलं आणि डोळ्यात पाणी आलं. अक्कानं माझ्या हातात पान दिलं. हे खाली आधाराला लाव, असं ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली आणि टाका लावला. पण चोय फार लोचट होती आणि टाका तुटे ना. श्याम, ही दुसरी घे चोय, असं म्हणून अक्कानं दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले आणि घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला. मी आईला म्हटले, हातपाय धुऊन आलास का? पण आईने विचारलं.
5: हो, केव्हाच हातपाय धुतले, मी काही घाणेरडा नाही.
0: घाणेरडा नाहीस, परंतु सू सू तर करतोयस. नाक नीट चिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो आणि जेवावयास बसलो. पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा, पण कशी छान पत्रावळ लावतो, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला आणि माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. ती निघाला एकदाचा.
5: तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल. आई म्हणाली, मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का, पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकलं पाहिजे, त्यात गर्व कशाला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असं माणसाचं ध्येय असावं. पत्रावळ लावणं असो वा ग्रंथ लावणं असो, शेण लावणं असो वा शिला विणणं असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत, टोकाला टोक मिळालेलं. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचं काम करीत. ते इतकी छान धुणी घालीत की पाहत बसावं. भाऊ, आता चांगली येते की नाही मला? आता काय, सुंदरच लावता येते. हा, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवलाय. विहिरीवर अक्कानं लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो आणि त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितलं. माझ्या पत्रावळीचं गुणगान झाल्यामुळं मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलास दाखवला.
6: हा, चांगला आहे, पण इथं चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या हवेत,
5: असं म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण राग भरेल, उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारं येतं. टाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. अक्कानं फडताळातून एक जर्दाळू मला दिला, तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवाना अमृतही तितकं गोड लागलं नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात, कर्मातच आनंद.

0: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: Sarigama Karwa. Digital audio player. यामध्ये आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
2: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. ये वादा रहा या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मन भवन 90.8 FM ची आरजे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई. आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: गाता रहे मेरा दिल। रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन, गीतकार शैलेंद्र।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: हाय मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: ऐकून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिंधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: मनसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

ओल्ड इज गोल्डमध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।

श्रोत्यांनो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूयात.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां, गुड नाईट.
2: अच्छा, गुड नाईट.

0: मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?
1: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरच्या शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडी सुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: या गाण्यातील बँजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले. ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाने इस चैनल पर ही है सुनहरे गाने और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन।

0: Tune in anywhere. Radio Manbhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं.

0: ऐकून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहितीये मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सब कुछ.

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोतेहो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहिती आहे का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: ऐका आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: आहे आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्नाडे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: छोड़ो
1: दिल
0: छोड़ो हाथ छोड़ो
1: तो हाथ
0: अज समझे
1: अज